0: നാളെ രാവിലെ 7-5 സ്വാസ്ഥ്യം, ധ്യാനവും പ്രാണായാമങ്ങളും മനഃശാന്തിക്കും ആരോഗ്യത്തിനും. യോഗാധ്യാപകനും യോഗ തെറാപ്പിസ്റ്റുമായ ഗോപിനാഥ് അടക്കുന്നി സംസാരിക്കുന്നു. ആകാശവാണി തൃശൂർ. ഇനി 6:20 സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹി റിലേ.
1: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधिः झाः. आदौ मुख्याः वार्ताः. लोकसभायां जन्म मृत्योः पञ्जीकरण संशोधन विधेयकः सर्वसम्मत्या पारितङ्गतः. विविधान् विषयान् आश्रित्य प्रतिपक्षस्य उग्र प्रतिरोध कलकलेन संसदः उभे सदने स्थगिते. प्रधानमन्त्रिणः आपत्तिजनक सामग्री प्रसारात् मेटा इण्डिया अधिकारिणां विरुध्य हैदराबाद आरक्षिभिः प्राथमिकी पञ्जीकृता. विरोध प्रदर्शने आहतानां दिल्ली आरक्षिणां परिजनैः न्याय याचना कृता. आरक्षिणां सुरक्षा संवर्धनाय च प्रशासनं निवेदितम्. पाक अधिकृत जम्मू कश्मीरे प्रदर्शनकारिणाम् उपरि नृशंस अत्याचारः संवृत्तः. प्रदर्शनकारिणः च निहताः. अपि च ओडिशा राज्ये जलप्लावनस्य स्थितिः अद्यापि अतीव गंभीरा चिन्तास्पदा च वर्तते. 13 जनपदानां खण्डेषु प्रायः 8 लक्ष जनाः अस्माद् आप्लवात् भृशं प्रभाविताः. अथ वार्ताः विशदीकृत्य. NEFT विषयमधिकृत्य छात्राणां विरोधप्रदर्शनावधौ आरक्षिबलैः कृतं कार्याचरणं समेत्य अन्यान् विषयान् आदाय प्रतिपक्षस्य भीषणकोलाहलानन्तरं संसदः उभयोः सदनयोः कार्यजातं